मेरा तेरा मेरा तेरा तेरा मेरा तेरा मेरा मेरा तेरा घटा बरस जा पवन।